0: ಹೇಳಿದ ಗುರುಜಿಯವರು, ಸಮುದಾಯಗಳನ್ನು ಬೆಸೆಯುವ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಪುನಶ್ಚೇತನಗೊಳಿಸುವ ಪ್ರೇರಕ ಶಕ್ತಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವರು ಧ್ಯಾನದ ಮಹತ್ವದ ಕ್ರಮವಾಗಿರುವ ಸುದರ್ಶನ ಕ್ರಿಯೆಯನ್ನು ರಚಿಸಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಾಧಕರಿಗೆ ಹೊಸ ದೃಷ್ಟಿಕೋನವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇಂದು ಧ್ಯಾನಕ್ಕೆ ಪೂರಕವಾದ ವಿನೂತನವಾದ ಧ್ಯಾನ ಮಂದಿರವನ್ನು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದೆ ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್. ಇದು ಸ್ತಂಭರಹಿತ 4 ಎಕರೆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನೈಸರ್ಗಿಕವಾದ ಬಿದಿರನ್ನು ಬಳಸಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಇದರಲ್ಲಿ ಒಂದೇ ಬಾರಿಗೆ 2 ಲಕ್ಷ ಜನರು ಧ್ಯಾನವನ್ನು ಮಾಡುವಂತೆ ವಿನ್ಯಾಸಗೊಳಿಸಿದೆ. ಈ ಧ್ಯಾನ ಮಂದಿರದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಇಂದು ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೇದ ಮಂತ್ರಗಳೊಂದಿಗೆ ಆರಂಭವಾಯಿತು.
1: परम पूज्य गुरुदेव विश्व के सर्वप्रिय और संपूर्ण भारत के आदरणीय माननीय प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी जी और सभा में उपस्थित सभी व्यक्तिगण तथा विश्व मंच से डिजिटल माध्यम से जुड़े सभी परिजन, आप सभी का इस समारोह में हार्दिक स्वागत है। आज हम एक विशेष अवसर के उपलक्ष्य में एकत्रित हुए हैं। इस वर्ष आर्ट ऑफ लिविंग की 45वीं वर्षगांठ है। यह उस यात्रा का प्रारंभ है जो एक संकल्प से प्रारंभ हुई और आज करोड़ों जीवनों तक पहुंच चुकी है।
0: ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ ಬೆಳೆದು ಬಂದ ದಾರಿಯನ್ನು ಶ್ರೀ ಶ್ರೀ ರವಿಶಂಕರ್ ಗುರೂಜಿ ಅವರು ಸಿಂಹಾವಲೋಕನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಆಡಿದ ನುಡಿಗಳು ಇವು.
2: ಸನ್ 1951 ಮೇ ತೋ ಧ್ಯಾನ ಸಿಖಾತಾ ರಹಾ ಐಸೆ ತಬ್ ಉಸ್ ವಕ್ತ್ ಕೆ ಜೋ ಚೀಫ್ ಜಸ್ಟಿಸ್ ರಹೆ ಇಂಡಿಯಾ ಕೆ ಜಸ್ಟಿಸ್ ಪಿ ಎನ್ ಭಗವತಿ ವೋ ಬಡೇ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪುರುಷ ಥೆ. ಫಿರ್ ಏಕ್ ದೂಸರೆ ವ್ಯಕ್ತಿ ಥೆ ವೋ ಬಿಲ್ಕುಲ್ ನಾಸ್ತಿಕ್ ಥೆ, ಉನ್ಕಾ ನಾಮ್ ಜಸ್ಟಿಸ್ ವಿ ಆರ್ ಕೃಷ್ಣಯ್ಯರ್. ಬಹುತ್ ನಾಮೀ ಥೆ ಯೆ, ಬಿಲ್ಕುಲ್ ದೋ ಚೋರ್ ಕೆ ಲೋಗ್, एक समाज के दो छोर, ये पूरा विश्वास ही एक बिल्कुल एक नास्तिक परंपरा को मानने वाले। मगर दोनों आके हमसे बोले, गुरुदेव आप जो दे रहे हैं इसके लिए एक फ्रेमवर्क चाहिए, चित्र अच्छा है मगर चौकट चाहिए, हम पहले ट्रस्टी बने। वो उस इस संस्था के ट्रस्टी बने दोनों जने, और यहाँ के नरसिंह राव जो थे चीफ सेक्रेटरी निवृत्त हुए कर्नाटक के, और बेंगलोर के आर्किटेक्ट कहा जाते हैं लक्ष्मण राव, इनको भी उन्होंने शामिल किया और एक उन्होंने ट्रस्ट बनाया 13 नवंबर 1981 में। उसके बाद कई चुनौती को लेकर के ये संस्था आगे बढ़ती रही और ईश्वरी कृपा हमारे वॉलंटियर्स जितने भी प्रोत्साहन इनमें उत्साह इनमें है उसको कहना भी मुश्किल है। 38,000 प्रशिक्षक और उनके हजारों करोड़ों उनके लोग और वॉलंटियर्स, इस सबका एक ही लक्ष्य था, एक हिंसा मुक्त जीवन, तनाव मुक्त जीवन और भारत के ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान को जीवन में उतारे, इस दिशा में चले। अब आप सबके जो प्रयत्न से आज आप दुनिया के उत्तर ध्रुव के पास चले जाए, त्रोमसे में उधर भी लोग ध्यान कर रहे हैं, क्रिया कर रहे हैं, भजन गा रहे, दक्षिण ध्रुव के पास भी कर रहे हैं। ये हमारे जो विरासत है भारत का, इसकी महिमा है, ये आज सर्वमान्य है। उसको आपने एक मंच दिया है, एक स्थान दिया है, इसीलिए आपको फिर से मैं कहूंगा धन्यवाद नहीं देंगे, आपको अभिनंदन और प्रेम पूर्वक कहेंगे। मैं वाणी को विश्राम देता हूँ, ओम शांति।
1: अब आदरणीय प्रधानमंत्री जी से सभी ने अनुरोध है कि कृपया ध्यान मंदिर का अनावरण करें।